0: ആനന്ദ് ബക്ഷി രചിച്ച്, ലക്ഷ്മികാന്ത് പ്യാരേലാൽ ചിട്ടപ്പെടുത്തി, എസ് പി ബാലസുബ്രഹ്മണ്യം, അനുരാധ പൗത്വാൾ എന്നിവർ പാടിയ ഗാനം കേൾക്കാം. ചിത്രം ഏക് ദുജേ കേ ലിയേ.
1: Oh my God, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी, प्यार किए जा, जवानी दीवानी, खूबसूरत जिद्दी पड़ोसन, सत्यम शिवम सुंदरम बेनहर. वो इंग्लिश.